0: Sinapala gari dinarata diana, dari na morade sabirana. Kala jama unsa kela tamasa, ayu bhati tara garati nasa. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hari Ram. Diyata nangu kapara chayina, anjuli baheka bartana chayina. Rukhamani basan, bhikamagi khansan, tarapani asatira manalansan. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hari Ram. Javataka tanama prana rahansa, tavataka garima sudani garisan. Prana gai pasi patni darche, thara thara kandai para para sarche. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hari Ram. Kati mori dai chan, kati rangi dai chan, kati latta ka premi hudai chan. Tara chan gyana bina shava anda, buri machi kasa shava ikudanda. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hari Ram. Gita alikati jo pari linsan, alikati ganga jala nili linsan. Prabhu ko pujana jo jana garlan, kinati emaka basama parlan. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hari Ram. Deha vichara gali garsara, lauro bhu parasarna sahara. Kesa phuleka, danta dhareka, sabathan asai tarphageka. Khelai biti gayo balya avasa, tarunai tirago tarunu avasa. Birida bhaye pasi chinta lela, harikana bhajane kono bela. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hari Ram. Ani pani janminu, ani pani marnu, ani pani garbai tira gai parnu. Avata prabhuji para lagau, yo bhava sagara bata uthau. Ani uidim surata rahavta, patsera tithiritu bara gunta. Maina inaira barsa unai san, ayu katrane kaiti unai un. Bhaja Narayana, Bhaja Narayana, sajjana ho. Jovan sakinda kamasa thatta, pani suke pasi pokhari dhutta, dhana sakye pasi jan virana, tattu buje pasi samsara ituna, Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Ram. Hita mita suta jana tana dhana nari, gothar kheta pasu ghar bari, sabai jaika tai rahane san, tinkana emale kheti lene san. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hari Ram. Kasle yo jagama makana pathayo, kati dina bachna cha janu kata ho. Manama guna yati bata gairo, yo sab chakchake sapana sariyo. Bhaja Narayana, Bhaja Hari Ram. Vishnu sahasra gita gau, prabhu ka pada tira dhyana lagau. Sajjana sangati tiramana deu, dukhi janaka dukha hari leu. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hari Ram. Javataka tanama prana rahancha, tavataka gharma sodhani garchan. Prana gaya pasi patni darche, thar thar kamdai para para sarche. Bhaja Narayana, Bhaja Hari Ram. Sansala manaka bega samau, nishaya sukhama phasna na jau. Kamai krodhara lobha hatau, jnanara bhakti le vairagya badau. Sukha ka khatira bhoga garincha, bhoga pasi pasi roga varincha. Nata gari khancha, nata mari jancha, tara pani papai tira mana lancha. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hari Ram. Ganga sagar kasi gumchan, ahana barta, ahana radana barta kati garchan. Jnana dina saye janma gujaron.
1: Sarai bau chatru mukhai ati kathor, sreni payodhar pani. धारण गर्नु हुने म पर्दछु शरण मंगल दिनुहोस् भनी मयूरका रंग जस्ता अति असल बाला छन् ती करमा अति कि खुल्न्यानुपुर मणि जडित पाऊ परमा प्रभाव लक्ष्मीका झै गरिकन त घुम्ने गगनमा दया तिम्रो पाऊ भनिकन म पर्छु शरणमा सर्वाउ बीचमा छ पात्र र कमल घण्टा र चक्र धनु लम्मा हात बिसे छ पास अति असल शोभाए मान क्या भनु कुण्डल कान बिसे खजी छ सुनका हिराहरू लाल जडी शोभा गर्नु हुने जग जननीको माग्छु दया यो घडी कपालमा केश बन्धन मकुट पनि धर्ने अति असल शशील जित गर्ने मुख कमलको सुन्दर सकल अति लामो चुल्ठो सरपसरी झुल्ने जगनमा लगाएको सिक्री झुनु झुनु गर्ने गगनमा अगाडि सागरको मथन गर्दा बाँसु किसरी लपेटन्ना मन्दर झै जगन सुन कि सिक्री अकबरी बडो शोभा गर्ने झलमल भई त्यही जगनमा हजुरको हे दुर्गे स्वरूप पनि ध्यान गर्छु मनमा ध्वजा धर्ने चन्दर मजुर पनि जसका उपरीमा कुमारी रुधारी रैकन